0: लिंगं निर्माणार्थं प्रयत्तरः अतीव शुभतेजे च स्थापयेत्तामृतं शुभां संशोभित जलेनापि पिण्डीकृत्य शनैश्चनैः विधीयेत शुभं लिंगं पार्थिवं वेदमार्गदः ततः सम्पूजयेद्भक्त्या भक्तिमुक्ति फलाप्तये तत्प्रकारमहं वच्मि शृणुध्वं स विधानतः नमः शिवाय मन्त्रेण अर्चनद्रव्यं च प्रोक्षयेत् भूरसीति च मन्त्रेण क्षेत्रसिद्धिं प्रकारयेत् आपोऽस्मान् इति मन्त्रेण जलसंस्कारमाचरेत् नमस्ते रुद्रमन्त्रेण फाटिका बन्धमुच्यते शम्भवायेति मन्त्रेण क्षेत्रशुद्धिं प्रकारयेत् नमः पूर्वेण कुर्यात् पञ्चामृतस्यापि प्रोक्षणं नीलग्रीवाय मन्त्रेण नमः पूर्वेण भक्तिमान् चरे शङ्करलिङ्गस्य प्रतिष्ठापनमुत्तमम् भक्तितस्तत एतत्ते रुद्रायेति च मन्त्रः आसनं रमणीयं वै दद्याद्वैदिकमार्गकृत् मानो महान्तमिति च मन्त्रेणावाहनं चरेत् याते रुद्रेण मन्त्रेण सञ्चरेद् उपवेशनं मन्त्रेण यामिषुमिति न्यासं कुर्या शिवस्य च अभ्यवोचदिति प्रेर्णा प्रेम्णा अधिवासं मनुनाचरेत् मनुनाजौ जीव इति देवतान्यासमाचरेत् असौ यो अवसर्पतीति चाचरेत् उपसर्पणम् नमोऽस्तु नीलग्रीवायेति पाद्यम् अनुनाहरेत् अर्घ्यम् च रुद्रगायत्र्या आचमनम् त्रयम्बकेन च पयः पृथिव्यामिति च पयसा स्नानमाचरेत् दधिक्रावण्येति मन्त्रेण दधि स्नानम् च कारयेत् घृते स्नानम् खलु घृतम् घृतायादेति मन्त्रतः मधुवादा मधुनक्तम् मधुमान्न इति तृचा मधुकण्ठस्नपनम् प्रोक्तम् इति पञ्चामृतम् स्मृतम् अथवा पाद्यमन्त्रेण स्नानपञ्चामृतेन च मानस्तोके इति प्रेम्णा मन्त्रेण कटिबन्धनम् नमो धृष्णवे इति वा उत्तरीयम् च धापयेत् यातेहेतिरिति प्रेम्णा ऋक्चतुष्केन वैदिकः शिवाय विधिना भक्तश्चरेत् वस्त्रसमर्पणम् नमश्वभ्य इति प्रेम्णा गन्धम् दद्यादृता सुधीः नमस्तक्षभ्य इति चाक्षतान् मन्त्रेण चार्पयेत् नमः पार्याय इति वा पुष्पम् मन्त्रेण चार्पयेत् नमः पर्ण्याय इति वा बिल्वपत्रसमर्पणम् नमः कपर्दिने चेति धूपम् दद्याद्यथाविधि दीपम् दद्याद्यथोक्तम् तु नम आशव इतृचा नमो ज्येष्ठाय मन्त्रेण दद्या नैवेद्यमुत्तमम् मनुनात्रेऽम्बकमिति पुनराचमनम् स्मृतम् इमा रुद्रायेति रुचा कुर्यात्फलसमर्पणम् नमो व्रज्यायेति रुचा सकलम् शम्भवे अर्पयेत् मानो महान्तमिति च मानस्तोके इति ततः मन्त्रद्वयेनैकादशाक्षतीर्रुद्रान् प्रपूजयेत् हिरण्यगर्भ इति वृता दक्षिणाम् हि समर्पयेत् देवस्यत्येति मन्त्रेण अभिषेकम् चरेद्भुतः दीपमन्त्रेण वाचम्भोर्नीराजनविधिश्चरेत् पुष्पाञ्जलिम् चरेद्भक्त्या इमा रुद्राय चतृचा मानो महान्तमिति च चरेत्प्राज्ञप्रदक्षिणाम् मानस्तोकेति मन्त्रेण साष्टाङ्गम् प्रणमे सुधीः एषते इति मन्त्रेण शिवमुद्राम् प्रदर्शयेत् यतो यत इत्यभयाम् ज्ञानाख्याम् त्र्यम्बकेन च नमः सेनेति मन्त्रेण महामुद्राम् प्रदर्शयेत् दर्शयेद्धेनुमुद्राम् च नमो गोभ्यरुचानयाम् पञ्चमुद्रा प्रदर्श्याथ शिवमन्त्रजपम् चरेत् शतरुद्रियमन्त्रेण जपेद्वेदविचक्षणः ततः पञ्चाङ्गपाठम् च कुर्याद्वेदविचक्षणः देवागासिति मन्त्रेण कुर्या शम्भोर्विसर्जनम् इत्युक्त शिवपूजाया व्यासतो वैदिको विधिः समासतश्च शृणुत वैदिकम् विधिमुत्तमम् रुचा सद्यो जातमिति वृदाहरणम् आचरेत् वामदेवाय इति च जलप्रक्षेपमाचरेत् अघोरेण च मन्त्रेण लिङ्गनिर्माणमाचरेत् तत्पुरुषाय मन्त्रेण आह्वानम् कुर्याद्यथाविधि संयोजयेत् वेदिकायाम् ईशानमनुनाहरम् अन्यत् सर्वविधानम् च कुर्यात् संक्षेपदस्सुधीः पञ्चाक्षरेण मन्त्रेण गुरुदत्तेन वा तथा कुर्यात् पूजाम् षोडशोपचारेण विधिवत्सुधीः भवाय भवनाजाय महादेवाय धीमहि उग्राय उग्रनाजाय शर्वाय शशिमौलिने अनेन मनुना वापि पूजये शङ्करम् सुधीः सुभक्त्या च भ्रमम् त्यक्त्वा भक्तीव फलदः शिवः इत्यपि प्रोक्तमादृत्य वैदिकक्रमपूजनम् प्रोचते अन्यविधिः सम्यक् साधारणतया द्विजाः पूजापार्थिवलिङ्गस्य सम्प्रोक्ता शिवनामभिः ता शृणुध्वम् मुनिःश्रेष्ठाः सर्वकामप्रदायिनीम् हरो महेश्वर शम्भुः शूलपाणिः पिनाकधृक् शिवः पशुपतिश्चैव महादेव इति क्रमाद् वृदाहरणसङ्घट्ट प्रतिष्ठाह्वानमेव च ಸ್ನಪನಂ ಪೂಜನಂ ಚೈವ ಕ್ಷಮಸ್ವೇತಿ ವಿಸರ್ಜನಂ ಓಂಕಾರಾದಿ ಚತುರ್ಥ್ಯಂತೈ ನಮೋಂತೈ ನಾಮಭಿಕ್ರಮಾದ ಕರ್ತವ್ಯಾ ಚ ಕ್ರಿಯಾ ಸರ್ವ ಭಕ್ತ್ಯಾ ಪರಮಯಾ ಮುದಾ ಕೃತ್ವಾ ನ್ಯಾಸ ವಿಧಿಂ ಸಮ್ಯಕ್ ಷಡಂಗಂ ಕರಯೋಸ್ತಥಾ ಷಡಕ್ಷರೇಣ ಮಂತ್ರೇಣ ತತೋ ಧ್ಯಾನಂ ಸಮಾಚರೇದ್ ಕೈಲಾಸಪೀಠಾಸನಮಧ್ಯಸಂಸ್ಥಂ ಭಕ್ತ ಸನಂದಾದಿಭಿರ್ಅರ್ಚ್ಯಮಾನಂ ಭಕ್ತಾರ್ತಿದಾವಾನರಮ ಪ್ರಮೇಯಂ ಧ್ಯಾಯೇದುಮಾಲಿಂಗಿತ ವಿಶ್ವಭೂಷಣಂ ಧ್ಯಾಯೇನ್ನಿತ್ಯಂ ಮಹೇಶಂ ರಜತಗಿರಿನಿಭಂ ಚಾರುಚಂದ್ರಾವತಂಸಂ ರತ್ನಾಕಲ್ಪೋಜ್ವಲಾಂಗಂ ಪರಶುಮೃಗವರಾಭೀತಿಹಸ್ತಂ ಪ್ರಸನ್ನಂ ಪದ್ಮಾಸೀನಂ ಸಮಂತಾತ್ ಸುತಂ ಅಮರಘನೈರ್ವ್ಯಾಘ್ರಕೃತ್ಯಂ ವಸಾನಂ ವಿಶ್ವಾದ್ಯಂ ವಿಶ್ವಬೀಜಂ ನಿಖಿಲಭಯಹರಂ ಪಂಚವಕ್ತ್ರಂ ತ್ರಿನೇತ್ರಂ ಇತಿ ಧ್ಯಾತ್ವಾ ಚ ಸಂಪೂಜ್ಯ ಪಾರ್ಥಿವಂ ಲಿಂಗಮುತ್ತಮಂ ಜಪೇತ್ ಪಂಚಾಕ್ಷರಂ ಮಂತ್ರಂ ಗುರುದತ್ತಂ ಯಥಾವಿಧಿ ಸ್ತುತಿಭಿಶ್ಚೈವ ದೇವೇಶಂ ಸುವೀತ ಪ್ರಣಮನ್ ಸುಧೀಃ ನಾನಾವಿಧಾಭಿರ್ವಿಪ್ರೇಂದ್ರಃ ಪಠೇದ್ವೈ ಶತರುದ್ರಿಯಂ ತದ ಸಾಕ್ಷತ ಪುಷ್ಪಾನಿ ಗೃಹೀತ್ವಾಂಜಲಿನಾ ಮುದಾ ಪ್ರಾರ್ಥಯೇ ಚಂಘರಂ ಭಕ್ತ್ಯಾ ಮಂತ್ರೈರೇಭಿ ಸುಭಕ್ತಿದಃ ತಾವಕಸ್ತ್ವದ್ಗುಣಪ್ರಾಣಸ್ತ್ವಚ್ಚಿತ್ತೋಹಂ ಸದಾ ಮೃಡ ಕೃಪಾನಿಧೇ ಇತಿ ಜ್ಞಾತ್ವಾ ಭೂತನಾಥ ಪ್ರಸೀದ ಮೇ ಅಜ್ಞಾನಾದ್ ಯದಿ ವಾ ಜ್ಞಾನಾ ಜಪಂ ಪೂಜಾದಿಕಂ ಮಯಾ ಕೃತಂ ತದಸ್ತು ಸಫಲಂ ಕೃಪಯಾ ತವ ಶಂಕರ ಅಹಂ ಪಾಪೋ ಮಹಾನದ್ಯ ಪಾವನಶ್ಚ ಭವಾನ್ ಮಹಾನ್ ಇತಿ ವಿಜ್ಞಾಯ ಗೌರೀಶ ಯದಿಚ್ಛಸಿ ತಥಾ ಕುರು ವೇದೈ ಪುರಾಣೈ ಸಿದ್ಧಾಂತೈರ್ ಋಷಿಭಿರ್ ವಿವಿಧೈರಪಿ ನ ಜ್ಞಾತೋಸಿ ಮಹಾದೇವ ಕುತೋಹಂ ತ್ವಾಂ ಸದಾಶಿವ ಯಥಾ ತಥಾ ತ್ವದೀಯೋಸ್ಮಿ ಸರ್ವಭಾವೈರ್ಮಹೇಶ್ವರ ರಕ್ಷಣೀಯ ಸ್ವಯಾಹಂ ವೈ ಪ್ರಸೀದ ಪರಮೇಶ್ವರ ಇತ್ಯೇವಂ ಚಾಕ್ಷತಾನ್ ಪುಷ್ಪಾನ್ ಯಾರೋಪ್ಯ ಚ ಶಿವೋಪರಿ ಪ್ರಣಮೇದ್ ಭಕ್ತಿದ ಶಂಭುಂ ಸಾಷ್ಟಾಂಗಂ ವಿಧಿವನ್ ಮುನೇ ತದ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾಂ ಕುರ್ಯಾತ್ ಯಥೋಕ್ತ ವಿಧಿನಾ ಸುಧೀಃ ಪುನಸ್ತುವೀತ ದೇವೇಶಂ ಸುತಿಭಿಃ ಶ್ರದ್ಧಯಾನ್ವಿತಃ ತತೋ ಗಲರವಂ ಕೃತ್ವಾ ಪ್ರಣಮೇತ್ ಸು ವಿನಮ್ರಧೀಃ ಕುರ್ಯಾ ವಿಜ್ಞಪ್ತಿಮಾದೃತ್ಯ ವಿಸರ್ಜನಮಧಾಚರೇತ್ ಇತ್ಯುಕ್ತಾ ಮುನಿ ಶಾರ್ದೂಲಾಃ ಪಾರ್ಥಿವಾ ಅರ್ಚಾ ವಿಧಾನದಃ ಭುಕ್ತಿದಾ ಮುಕ್ತಿದಾ ಚೈವ ಶಿವಭಕ್ತಿ ವಿವರ್ಧಿನೀ ಇತ್ಯಧ್ಯಾಯಂ ಸುಚಿಸ್ತೇನ ಯಃ ಪಠೇ ಶೃಣುಯಾದಪಿ ಸರ್ವಪಾಪ ವಿಶುದ್ಧಾತ್ಮ ಸರ್ವಾನ್ ಕಾಮಾನವಾಪ್ನುಯಾತ್ ಆಯುರಾರೋಗ್ಯದಂ ಚೈವ ಯಶಸ್ಯಂ ಸ್ವರ್ಗಮೇವ ಚ ಪುತ್ರಪೌತ್ರಾದಿ ಸುಖದಂ ಆಖ್ಯಾನಂ ಇದಮುತ್ತಮಂ ಇತಿ ಶ್ರೀ ಶಿವಮಹಾಪುರಾಣೇ ಪ್ರಥಮಾಯಾಂ ವಿದ್ಯೇಶ್ವರ ಸಂಹಿತಾಯಾಂ ಸಾಧ್ಯಸಾಧನಖಂಡೇ ಪಾರ್ಥಿವಲಿಂಗಪೂಜಾ ವಿಧಿವರ್ಣನೋ ನಾಮ ವಿಂಶೋಧ್ಯಾಯಃ ಓಂ
1: ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. You are listening to shaivam.org radio, the 24/7 spiritual channel from shaivam.org.